येतेबेळाचे शुणुतले विविध भारती कार्यक्रम आकाशवाणी बलांगीर एबे प्रचार करुछु फोन इन रे मन पसंद गीत किंतु ता पूर्वरु विज्ञापन